0: सन्देशे उक्तवान् यत् भारतं कनाडा देशश्च मिलित्वा अधिक स्थिरस्य समृद्धस्य च विश्वस्य निर्माणे योगदानं दत्तः। एतन्मध्ये कनाडा देशस्य विदेश मंत्री अनीता आनन्दः ह्यः सायंकाले द्विदिवसीय भारत यात्रायै नवदिल्लीं सम्प्राप्तवती। यात्रायाः अवधौ सा अद्य विदेश मंत्रिणा डॉक्टर एस जयशंकरेण तथा कौशल विकास उद्यमिता मंत्रिणा जयंत चौधरिणा सह मिलिष्यति। बिहार राज्यस्य वैशाली जनपदस्य राघोपुर दियारा क्षेत्रे ह्यः रात्रौ गंगा नद्यां नौकायाः विपर्ययेण 13 जनाः मृताः। वैशाली जनपदस्य जनपदाधिकारी वर्षा सिंहः वार्ताहरान् संसूचयन्ती अवदत् यत् नौकायाः विपर्ययणानन्तरं 6 जनाः रक्षिताः। मृतकेषु अधिकांशाः अल्पवयस्काः सन्ति, ये भोजसमारोहे भागं ग्रहीतुं नौकया यात्रां कुर्वन्तः आसन्। नौकायां प्रायः 15 20 पर्यन्तं जनाः आरूढाः आसन्। उत्तम चिकित्सायै अन्ये 7 जनाः अन्यस्मिन् चिकित्सालये प्रेषिताः। उपराष्ट्रपतिना सीपी राधा कृष्णन वर्येण तथा प्रधानमन्त्रिणा नरेन्द्र मोदिना च अस्यां नौका दुर्घटनायां जनहानिं प्रति दुःखं प्रकटितवन्तौ। संस्कृतवार्तायाः संस्करणमिदं इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते।
1: विशद वृत्तान्ताय एक्स् माध्यमे @AIRNewsAlerts इति अनुगच्छन्तु। यूट्यूब मञ्चे च न्यूज आन् AIR ऑफिशियल वाहिन्याः अनुग्राहकाः भवन्तु।
0: बिम्स्टेक सदस्य देशानां गृहमन्त्रिणां प्रथमं सम्मेलनं नवदिल्ल्यां दिल्ली घोषणायाः स्वीकरणेन सम्पन्नम्। अस्मिन् घोषणापत्रे बिम्स्टेक सदस्य देशैः आतंकवादं समेत्य सर्वप्रकारकस्य आतंकवादस्य तथा आतंकवादं पोषकस्य हिंसात्मकस्य उग्रवादस्य च कट्वालोचना कृता। घोषणापत्रे सदस्य देशैः संयुक्त राष्ट्र चार्टर इत्येतस्य अन्ताराष्ट्रिय विधेः च अनुसारेण समग्रतया निरन्तरं च प्रयत्नैः आतंकवादस्य तथा हिंसात्मकस्य उग्रवादस्य च निवारणं प्रतिरोधः समूलोच्छेदनं च कर्तुं स्वसंकल्पः पुनरुक्तः। सदस्य देशैः संयुक्त राष्ट्र संघस्य अधिकारपत्रस्य अन्ताराष्ट्रिय विधेः च अनुरूपं व्यापकतया निरन्तरं च प्रयत्नं कृत्वा आतंकवादस्य तथा आतंकवादं प्रोत्साहयतः हिंसात्मकस्य उग्रवादस्य निवारणं प्रतिरोधः उन्मूलनं च कर्तुं स्वकीयः संकल्पः पुनः दृढीकृतः। पुरुष क्रिकेट क्रीडायां भारतम् अद्य हैदराबादे 4th 20-20 अन्ताराष्ट्रिय प्रतिस्पर्धायां वेस्टइंडीज दलं सम्मुखीकरिष्यति। एषा स्पर्धा भारतीय समयानुसारं सायं 7 आरप्स्यते। इति वार्ताः।
2: आकाशवाणी मडिकेरी।
3: ಕೆನರಾ ಬ್ಯಾಂಕ್ ಆಚರಿಸುತ್ತಿದೆ ಬೃಹತ್ ಸಾಲ ಸಂಪರ್ಕ ಅಭಿಯಾನ. ಆ ಪ್ರಯುಕ್ತ ಇಂದು ಬುಧವಾರ ಕುಶಾಲನಗರ ಗೌಡ ಸಮಾಜ ರಸ್ತೆಯ ಬಿಜಿಟಿ ಹೋಟೆಲ್ ಅಂಡ್ ಲಕ್ಸುರಿ ಕಂಫರ್ಟ್ಸ್ ನಲ್ಲಿ ಈ ವಿಶೇಷ ಅಭಿಯಾನ ನಡೆಯಲಿದ್ದು, ಸಾರ್ವಜನಿಕರು ಭೇಟಿ ನೀಡಿ ಬೆಳೆ ಸಾಲ ಸೇರಿದಂತೆ ವಿವಿಧ ಕೃಷಿ ಸಾಲಗಳು, ವ್ಯಾಪಾರ ಸಾಲ ಸೇರಿದಂತೆ ವಿವಿಧ ಎಂಎಸ್ಎಂಇ ಸಾಲಗಳು, ಗೃಹ ಸಾಲ, ವಾಹನ ಸಾಲ, ಶಿಕ್ಷಣ ಸಾಲಗಳ ಪ್ರಯೋಜನ ಪಡೆದುಕೊಳ್ಳಬಹುದು. ಸಾರ್ವಜನಿಕರು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ಳುವಂತೆ ಕೋರಲಾಗಿದೆ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗೆ ಹತ್ತಿರದ ಕೆನರಾ ಬ್ಯಾಂಕ್ ಶಾಖೆಯನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಬಹುದು. ಕೊಡವ ಹಾಕಿ ಅಕಾಡೆಮಿ ವಿರಾಜಪೇಟೆ ಇದಂಡ ದಂಡಾಯಿತಿ 24-25 ಪಿಂಜ ದಂಡಾಯಿತಿ 25 26ನೇ ಕಾಲತ್ರ ಮಹಾಸಭೆನ ಇದೇ 16 ಬೊಳ್ಳ್ಯಾಚ ಪೊಲಕ 10:30 ಸಂಘತ್ರ ಅಧ್ಯಕ್ಷಗಳಾದ ಪಾಂಡಂಡ ಕೆ ಬೋಪಣ್ಣ ಇಂಡ ಅಧ್ಯಕ್ಷತೆಯಲ್ಲಿ ವಿರಾಜಪೇಟೆ ಕೊಡವ ಸಮಾಜದ ನಡತ್ವ ಸಂಘತ್ರ ಸದಸ್ಯಂಗೆಲ್ಲ ಬಂತು ಮಹಾಸಭೆನ ಚಾಯುಡ ನಡೆಸಿತರೊಂದು ಕೊಡವ ಹಾಕಿ ಅಕಾಡೆಮಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಪಿಂಜ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿಕಾರ ಕಟ್ಟಣಿತ.
4: ನಿಮ್ಮ ಡೈಲಿ ಲೈಫ್ಗೆ ತೊಂದರೆ ಕೊಡುವ ಜಾಯಿಂಟ್ ಪೇನ್, ಸೈಟಿಕ, ಸರ್ವೈಕಲ್ ಅಥವಾ ಲಂಬಾರ್ ಸ್ಪಾಂಡಿಲೈಸಿಸ್ ಇದೆಯಾ, ಅಥವಾ ವೆರಿಕೋಸ್ ವೇನ್ಸ್, ಫ್ರೋಜನ್ ಶೋಲ್ಡರ್, ಮೈಗ್ರೇನ್ ಇಂದ ಬಳಲ್ತಾ ಇದೀರಾ, ನರ್ವ್ ರೂಟ್ ಕಂಪ್ರೆಷನ್, ಪ್ರೊಟ್ರೂಷನ್ ಅಂಡ್ ಎಕ್ಸ್ಟ್ರೂಷನ್, ರೂಮಟಾಯ್ಡ್ ಆರ್ಥ್ರೈಟಿಸ್, ಗ್ಯಾಸ್ಟ್ರೈಟಿಸ್, ಕಾನ್ಸ್ಟಿಪೇಷನ್, ಬ್ರೈನ್ ಸ್ಟ್ರೋಕ್, ಹೆಮಿಪ್ಲೀಜಿಯಾ, ಡಿಮೆನ್ಷಿಯಾ ಅಥವಾ ಪಾರ್ಕಿನ್ಸನ್ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಂದ ಮರ್ಮ ಚಿಕಿತ್ಸೆಯ ಬಗ್ಗೆ ತಿಳಿದುಕೊಳ್ಳಿ. ವಿಶ್ವದಲ್ಲೇ ಮರ್ಮ ಚಿಕಿತ್ಸೆಗೆ ಹೆಸರುವಾಸಿಯಾಗಿರುವ ಆಯುರ್ವೇದ